प्रभाकरः शिशुर्गिरिरतः सम्राट् सुषेणः सुरशत्रुः अनेमीरिष्टनेमिश्च मुकुन्दो विगतज्वरः स्वयं ज्योतिर्महाज्योतिः तनुज्योतिरचञ्चलः पिङ्गलः कपिलश्मश्रुर्भालनेत्रस्त्रयी तनुः ज्ञानस्कन्दो महानीतिः विश्वोत्पत्तिरुपप्लवः भगो विवस्वानादित्यः गतपारो बृहस्पतिः कल्याणगुणनामा च पापः पुण्यदर्शनः उदारकीर्तिरुद्योगी सद्योगी सदसत्रपः नक्षत्रमालीनाकेशः स्वाधिष्ठानषडाश्रयः पवित्रः पापहारी च मणिपूरो नभो गतिः हृत्पुण्डरीकमासीनः शक्रः शान्तो वृषाकपिः उष्णो ग्रहपतिः कृष्णः समर्थो नर्थनाशनः अधर्मशत्रुरज्ञेयः पुरुहूतः पुरुश्रुतः ब्रह्मगर्भो बृहद्गर्भः धर्मधेनुर्धनागमः जगद्धितैषी सुगतः कुमारः कुशलागमः हिरण्यवर्णो ज्योतिष्मान् नानाभूतरतोध्वनिः आरोग्यो नमनाध्यक्षः विश्वामित्रधनेश्वरः ब्रह्मज्योतिर्वसुर्धाम महाज्योतिरनुत्तमः मातामहो मातरिष्वा नभस्वान्नागहारधृक् पुलस्त्यः पुलहोऽगस्त्यः जातो कर्ण्यः पराशरः निरावरणनिर्वारः वैरिंच्यो विष्टरश्रवाः आत्मभूरनिरुद्धोत्रिः ज्ञानमूर्तिर्महायशाः लोकवीराग्रणीर्वीरः चण्डः सत्यपराक्रमः व्यालकल्पो महाकल्पः कल्पवृक्षः कलाधरः अलङ्करिष्णुरचलः रोचिष्णुर्विक्रमोन्नतः आयुःशब्दपतिर्वाग्मि प्लवनः शिखिसारथिः असंसृष्टोतिथिः शत्रुः प्रमाथी पादपासनः वसुश्रवाकव्यवाहः प्रतप्तो विश्वभोजनः जप्यो जरादिशमनः लोहितश्च तनूनपात् पृषदश्वो नभो योनिः सुप्रतीकस्तमिस्रः निदाघस्तपनो मेघभक्षः परपुरञ्जयः सुखानिलः सुनिष्पन्नः सुरभिः शिशिरात्मकः वसन्तो माधवो ग्रीष्मः नभस्यो बीजवाहनः अङ्गिरा गुरुरात्रेयः विमलो विश्वपावनः पावनः पुरजिच्छक्रः त्रैविद्यो नववारणः मनोबुद्धिरहङ्कारः क्षेत्रज्ञः क्षेत्रपालकः जमदग्निर्बलनिधिः विगालो विश्वगालवः अघोरोऽनुत्तरो यज्ञः श्रेयो निःश्रेयसप्रदः शैलो गगनकुन्दाभः दानवारिररिन्दमः चामुण्डो जनकश्चारुः निःशल्यो लोकशल्यधृक् चतुर्वेदश्चतुर्भावः चतुरश्चतुरप्रियः आम्नायोऽथ समाम्नायः तीर्थदेवशिवालयः बहुरूपो महारूपः सर्वरूपश्चराचरः न्यायनिर्मायको नेयः न्यायगम्यो निरञ्जनः सहस्रमूर्धा देवेन्द्रः सर्वशस्त्रप्रभञ्जनः मुण्डीविरूपो विकृतः दण्डीनादिगुणोत्तमः पिङ्गलाक्षो हि बह्वक्षः नीलग्रीवो निरामयः सहस्रबाहुः सर्वेशः शरण्यः सर्वलोकधृक् पद्मासनः परञ्ज्योतिः पारम्पर्यफलप्रदः
ಪದ್ಮಗರ್ಭೋ ಮಹಾಗರ್ಭಃ ವಿಶ್ವಗರ್ಭೋ ವಿಚಕ್ಷಣಃ ಪರಾವರಜ್ಞೋ ವರದಃ ಹಿರಣ್ಯಶ್ಚ ಮಹಾಸ್ವನಃ ದೇವಾಸುರಗುರುರ್ದೇವಃ ದೇವಾಸುರನಮಸ್ಕೃತಃ ದೇವಾಸುರಮಹಾಮಿತ್ರಃ ದೇವಾಸುರಮಹೇಶ್ವರಃ ದೇವಾಸುರೇಶ್ವರೋ ದಿವ್ಯಃ ದೇವಾಸುರಮಹಾಶ್ರಯಃ ದೇವದೇವೋ ನಯೋಚಿಂತ್ಯಃ ದೇವತಾತ್ಮಾತ್ಮಸಂಭವಃ ಸದ್ಯೋ ಮಹಾಸುರವ್ಯಾಧಃ ದೇವಸಿಂಹೋ ದಿವಾಕರಃ ವಿಬುಧಾಮಚರಶ್ರೇಷ್ಠಃ ಸರ್ವದೇವೋತ್ತಮೋತ್ತಮಃ ಶಿವಜ್ಞಾನರತಶ್ರೀಮಾನ್ ಶಿಖೀಶ್ರೀಪರ್ವತಪ್ರಿಯಃ ವಜ್ರಹಸ್ತಸಿದ್ಧಖಡ್ಗಃ ನರಸಿಂಹನಿಪಾತನಃ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ಲೋಕಚಾರೀ ಧರ್ಮಚಾರೀ ಧನಾಧಿಪಃ ನಂದೀನಂದೀಶ್ವರೋನಂತಃ ನಗ್ನವ್ರತಧರಶುಚಿಃ ಲಿಂಗಾಧ್ಯಕ್ಷಸುರಾಧ್ಯಕ್ಷಃ ಯುಗಾಧ್ಯಕ್ಷೋ ಯುಗಾಪಃ ಸ್ವಧಾಮಸ್ವಗತಸ್ವರ್ಗೀ ಸ್ವರಸ್ವರಮಯಸ್ವನಃ ಬಾಣಾಧ್ಯಕ್ಷೋ ಬೀಜಕರ್ತ ಕರ್ಮಕೃದ್ಧರ್ಮಸಂಭವಃ ದಂಭೋಲೋಭೋಥ ವೈಶಂಭುಃ ಸರ್ವಭೂತಮಹೇಶ್ವರಃ ಶ್ಮಶಾನನಿಲಯಸ್ತ್ರ್ಯಕ್ಷಃ ಸತುರಪ್ರತಿಮಾಕೃತಿಃ ಲೋಕೋತ್ತರಸ್ಫುಟೋ ಲೋಕಃ ತ್ರ್ಯಂಬಕೋ ನಾಗಭೂಷಣಃ ಅಂಧಕಾರಿರ್ಮಖದ್ವೇಷೀ ವಿಷ್ಣುಕಂಧರಪಾತನಃ ಹೀನದೋಷೋ ಕ್ಷಯಗುಣಃ ದಕ್ಷಾರಿಃ ಪೂಷದಂತಭಿತ್ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತಾ ಪುಣ್ಯಃ ಸುಕುಮಾರಃ ಸುಲೋಚನಃ ಸನ್ಮಾರ್ಗಪಃ ಪ್ರಿಯೋ ಧೂರ್ತಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರಃ ಜಟಿಲೋ ನಿಯಮೇಶ್ವರಃ ಜೀವಿತಾಂತಕರೋ ನಿತ್ಯಃ ವಸುರೇತಾವಸುಪ್ರದಃ ಸದ್ಗತಿಃ ಸಿದ್ಧಿದಃ ಸಿದ್ಧಿಃ ಸಜ್ಜಾತಿಃ ಖಲಕಂಟಕಃ ಕಲಾಧರೋ ಮಹಾಕಾಲಭೂತಃ ಸತ್ಯಪರಾಯಣಃ ಲೋಕಲಾವಣ್ಯಕರ್ತಾ ಚ ಲೋಕೋತ್ತರಸುಖಾಲಯಃ ಚಂದ್ರಸಂಜೀವನಶಾಸ್ತ ಲೋಕಗ್ರಾಹೋ ಮಹಾಧಿಪಃ ಲೋಕಬಂಧುರ್ಲೋಕನಾಥಃ ಕೃತಜ್ಞಃ ಕೃತಿಭೂಷಿತಃ ಅನಪಾಯೋಕ್ಷರಃ ಕಾಂತಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ತೇಜೋಮಯೋ ಶ್ರುತಿಧರಃ ಲೋಕಮಾನೀ ಘೃಣಾರ್ಣವಃ ಶುಚಿಸ್ಮಿತಃ ಪ್ರಸನ್ನಾತ್ಮಾ ಯಜೇಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ಜ್ಯೋತಿರ್ಮಯೋ ಜಗನ್ನಾಥಃ ನಿರಾಕಾರೋ ಜಲೇಶ್ವರಃ ತುಂಬವೀಣೋ ಮಹಾಕಾಯಃ ವಿಶೋಕಶೋಕನಾಶನಃ ತ್ರಿಲೋಕಪಸ್ತ್ರಿಲೋಕೇಶಃ ಸರ್ವಶುದ್ಧಿರಧೋಕ್ಷಜಃ ಅವ್ಯಕ್ತಲಕ್ಷಣೋ ದೇವಃ ವ್ಯಕ್ತೋವ್ಯಕ್ತೋ ವಿಶಾಂಪತಿಃ ಪರಶಿವೋ ವಸುರ್ನಾಸಾಸಾರೋ ಮಾನಧರೋ ಯಮಃ ಬ್ರಹ್ಮಾ ವಿಷ್ಣುಃ ಪ್ರಜಾಪಾಲಃ ಹಂಸೋ ಹಂಸಗತಿರ್ವಯಃ ವೇದಾ ವಿಧಾತಾ ಧಾತಾ ಚ ಸೃಷ್ಟಾ ಹರ್ತಾ ಚತುರ್ಮುಖಃ ಕೈಲಾಸಶಿಖರಾವಾಸೀ ಸರ್ವಾವಾಸೀ ಸದಾಗತಿಃ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭೋ ದ್ರುಹಿಣಃ ಭೂತಪಾಲೋಥ ಭೂಪತಿಃ ಸದ್